वन्नी की वेला वेली हमें बाबा मुहिमिया ना खालो शुकुरु वे किन्नी शुकुरु वे कुलुटु खाते यरिवा का महावो वे किलिमलेली वे कमाना आमा कुवो तेने तो कथि वंकेला का वे को शुकुरेले कुलुटु यरिवा का यो खले कुलुटु किना को किंकेला कुरु कुपन्युवा Mahawo we i district miloko milini taru se province lewampula Mio kamana wego Kinne mshukuru mloko Mahawo swela kawi Amusia kamakua Okati ulava arini radi msambiki Emisora ya wampula Kapenyuwe nile penyuwele kampanta mkina No vinya vaki roko wani Mumvira kakinko mvikaka mloko Ino mteko siya sakalili wa central teknika ni otabi kumba Vamosani rajaba salme mikrofoni Wero hala muni hala nyuma haleke mpentanaka, mditimenaka, mlevelanaka, mkupalanaka, mwondanunaka vatu Tahiyana mawane rupahi Akalema puru muni twela nyunambara nyumteko tema lele ya mretele Ah, yoka lenkala mberima ni kumakuni inuwa nuwavala nasa